0: पुरत्कवंकः विचार
1: वारेण जावा एकवार
0: ज्योतु पावे सह बलिकार
1: तू सदास नाम निरंकार
0: वारे हातरे तंदे
1: पानी दोते उत सके
0: मुत्पलिति का परा

0: आके अकन पाए,
1: केते केके उठ उठ जाहे,
0: केते कीते होर करे,
1: ता अकन सके केके,
0: जेवत वावे तेरत होए,
1: नानक जाने सच सोए,
0: चेको आके बोल दीदार,
1: ताले की है सिर गवार गवार,
0: सोदर के हा सोगर के हा जित सरत समले,
1: वाजे नाद ने कसंक केते वावन हारे,
0: केते राज परिस्यो कायं केते गावन हारे,
1: गावे थुनो पुन पनी वसंतर गावे राजा धर्म द्वारे,
0: दावे चित कुपल लिख जाना।